0: ਅੱਖਾਂ ਇਹ ਸ਼ੋਭਾ ਨਹੀਂ ਦਿੰਦੀ। ਤੇਰਾ ਦੀਆ ਤੁਝੇ ਕਿਆ ਅਰਪਾਂ, ਭਗਤ ਰਵਿਦਾਸ ਜੀ। ਮੈਂ ਕੋਈ ਆਪਣੀ ਚੀਜ਼ ਤੇਰੇ ਚਰਨਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਅਰਪਣ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦਾ। ਤੋ ਹਿਰਦਾ ਰਾਮ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਖਿਆਲ ਜਾਗਦਾ ਹੈ ਮੈਂ ਆਪਣਾ ਤਨ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਨਿਛਾਵਰ ਕਰਾਂ, ਤੋ ਜਿਸ ਵਕਤ ਮੈਂ ਅਰਪਣ ਕਰਨ ਲੱਗਦਾ ਪਤਾ ਚੱਲਦਾ ਹੈ ਤਨ ਤੇਰੀ ਦੇਣ ਹੈ, ਤੇਰੀ ਦਿੱਤੀ ਹੋਈ ਦਾਤ ਹੈ। ਕਿਉਂਕਿ ਤਨ ਨੂੰ ਮੈਂ ਬਣਾਇਆ ਨਹੀਂ ਔਰ ਮੈਂ ਬਾਜ਼ਾਰੋਂ ਖਰੀਦ ਕੇ ਨਹੀਂ ਲਿਆਂਦਾ, ਤੇਰੀ ਦਿੱਤੀ ਹੋਈ ਦਾਤ ਹੈ। ਸੋਚਦਾ ਮਨ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਵਿੱਚ ਭੇਟ ਕਰਾਂ, ਤੋ ਮਨ ਵੀ ਮੈਂ ਨਹੀਂ ਬਣਾਇਆ, ਤੂੰ ਬਣਾਇਆ ਔਰ ਤੂੰ ਦਿੱਤਾ ਹੈ। ਤੇ ਤਨ ਤੇ ਮਨ ਦੇ ਆਸਰੇ ਤੇ ਜੋ ਮੈਂ ਕਮਾਇਆ ਧਨ, ਇਹ ਵੀ ਤੇਰੇ ਵਸੀਲਿਆਂ ਦੇ ਨਾਲ ਮਿਲਿਆ। ਅਗਰ ਵਸੀਲਾ ਹੀ ਤੂੰ ਨਾ ਬਣੇ, ਤਨ ਤੇ ਮਨ ਹੀ ਨਾ ਹੋਵੇ, ਤੋ ਧਨ ਕਿੱਥੋਂ ਕਮਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ? ਤੋ ਧਨ ਵੀ ਮੈਂ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਵਿੱਚ ਕੀ ਰੱਖਾਂ, ਤਨ ਤੇ ਮਨ ਵੀ ਮੈਂ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਵਿੱਚ ਕੀ ਰੱਖਾਂ? ਇਹ ਤੇ ਸਭ ਕੁਝ ਤੇਰਾ ਦਿੱਤਾ ਹੋਇਆ। ਦਰਅਸਲ ਪ੍ਰਭੂ ਵਸੀਲਾ ਨਾ ਬਣੇ ਤੋ ਸੰਸਾਰ ਵਿੱਚ ਤੇ ਕੁਛ ਵੀ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਨਹੀਂ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋ ਸਕਦਾ, ਨਾ ਤਨ, ਨਾ ਮਨ, ਨਾ ਧਨ। ਵਸੀਲਾ ਹੀ ਪਰਮਾਤਮਾ ਹੈ, ਵਸਾਇਲ ਹੀ ਈਸ਼ਵਰ ਹੈ। ਇੱਕ ਉਰਦੂ ਦੇ ਸ਼ਾਇਰ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ, ਦੁਨੀਆ ਮੇ ਕੁਛ ਐਸੇ ਵੀ ਕਮਲ ਹੋਤੇ ਹੈ, ਖਿਲਤੇ ਨਹੀਂ ਪਰ ਵਕਤ ਉਜਲ ਹੋਤੇ ਹੈ, ਯੇ ਬਾਤ ਜੁਦਾ ਹੈ ਕਿ ਵੋ ਤਾਵੀਰ ਨਾ ਹੋ, ਹਰ ਸਹਿਨ ਮੇ ਕੁਛ ਤਾਜੇ ਮਹਿਲ ਹੋਤੇ ਹੈ। ਸ਼ਾਹਜਹਾਂ ਨੂੰ ਮੌਕਾ ਮਿਲ ਗਿਆ, ਵਸਾਇਲ ਮਿਲ ਗਏ, ਉਹਨੇ ਜ਼ਮੀਨ ਦਿੱਤੇ, ਤਾਜ ਮਹਿਲ ਖੜਾ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਪਰ ਜਿਸ ਨੂੰ ਕੋਈ ਮੌਕੇ ਤੇ ਵਸਾਇਲ ਨਹੀਂ ਲੱਭਦੇ, ਉਹਦੀਆਂ ਹਸਰਤਾਂ ਅੰਦਰ ਹੀ ਰਹਿ ਜਾਂਦੀਆਂ। ਲੇਕਿਨ ਇਸ ਦਾ ਇਹ ਮਤਲਬ ਨਹੀਂ ਕਿ ਉਹ ਤਾਜੇ ਮਹਿਲ ਤਾਮੀਰ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦਾ। ਉਹ ਵੀ ਤਾਮੀਰ ਕਰ ਸਕਦਾ, ਹਰ ਮਨੁੱਖ ਤਾਮੀਰ ਕਰ ਸਕਦਾ ਅਗਰ ਉਸਨੂੰ ਮੌਕਾ ਤੇ ਉਸਨੂੰ ਵਸਾਇਲ ਮਿਲ ਜਾਣ। ਤੋ ਮੌਕਾ ਤੇ ਵਸੀਲੇ ਤੇ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਆਪ ਹੀ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਹਿਰਦਾ ਰਾਮ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਇਹ ਤਨ ਤੇ ਮਨ ਤੇ ਧਨ ਤੇਰੇ ਵਸੀਲਿਆਂ ਨਾਲ ਮਿਲਿਆ, ਤੂੰ ਦਿੱਤਾ ਮੈਨੂੰ, ਇਹ ਮੈਂ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਵਿਚ ਕੀ ਰੱਖਾਂ? ਕਿਉਂਕਿ ਮੈਂ ਚਾਹੁੰਦਾ ਕੋਈ ਆਪਣੀ ਚੀਜ਼ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਵਿਚ ਰੱਖਾਂ। ਤੋ ਤਨ ਮੇਰਾ ਨਹੀਂ, ਧਨ ਮੇਰਾ ਨਹੀਂ, ਮਨ ਮੇਰਾ ਨਹੀਂ। ਹਿਰਦਾ ਰਾਮ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਹਾਂ ਕੁਛ ਮੇਰਾ ਵੀ ਹੈ, ਉਹ ਮੈਂ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਵਿਚ ਅਰਪਣ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦਾ। ਤੋ ਉਹਨਾਂ ਦਾ ਫਰਮਾਨ ਹੈ, ਜੋ ਕੁਛ ਮੇਰਾ ਹੈ ਉਹ ਨੇ ਮੇਰੇ ਗੁਨਾਹ, ਮੇਰੀਆਂ ਭੁੱਲਾਂ, ਮੇਰੀਆਂ ਕਮਜ਼ੋਰੀਆਂ, ਇਹ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਜੀ ਤੂੰ ਕਬੂਲ ਕਰਨਾ ਚਾਹੇ ਮੈਂ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਵਿਚ ਰੱਖ ਦਿਆਂ, ਮੈਂ ਤੇਰੇ ਅੱਗੋਂ ਅਰਪਣ ਕਰ ਦਿਆਂ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਬੜੀ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਪੰਕਤੀ ਹੈ, ਦਾਤ ਜੋਤ ਸਭ ਸੂਰਤ ਤੇਰੀ, ਇਹ ਸ਼ਕਲ ਸੂਰਤ ਹੈ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਤੇਰੀ ਹੈ, ਚੱਲ ਰਹੀ ਪ੍ਰਾਣਾਂ ਦੀ ਹਰਕਤ ਇਹ ਤੇਰੀ ਹੈ, ਇਹਦੇ ਚ ਆਤਮ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਤੇਰਾ ਹੈ, ਪਰ ਹੇ ਈਸ਼ਵਰ ਕੁਛ ਮੇਰਾ ਵੀ ਹੈ। ਤਨ ਮਨ ਸਵਾਸ ਤੇ ਆਤਮਾ ਜੇ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਦੇ ਹੀ ਨੇ ਤਾਂ ਫਿਰ ਮਨੁੱਖ ਦਾ ਆਪਣਾ ਕੀ ਰਿਹਾ? ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਕੁਛ ਮੇਰਾ ਵੀ ਹੈ। ਦਾਤ ਜੋਤ ਸਭ ਸੂਰਤ ਤੇਰੀ, ਇਹ ਸ਼ਕਲ ਸੂਰਤ ਤੇਰੀ ਬਣਾਈ, ਅਸੀਂ ਸ਼ਕਲ ਸੂਰਤ ਵਿਚ ਆਪਣਾ ਕੋਈ ਚੁਣਾਵ ਨਹੀਂ ਕੀਤਾ, ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਦੀ ਦੇਣ ਹੈ। ਪ੍ਰਾਣਾਂ ਦੀ ਹਰਕਤ ਤੇਰੀ ਹੈ, ਆਤਮ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਤੇਰਾ ਹੈ, ਦਾਤ ਜੋਤ ਸਭ ਸੂਰਤ ਤੇਰੀ, ਪਰ ਇਸ ਦੇ ਵਿਚ ਕੁਛ ਮੇਰਾ ਵੀ ਹੈ। ਕੀ ਹੈ? ਬਹੁਤ ਸਿਆਣਪ ਹਉਮੈ ਮੇਰੀ, ਅਹੰਕਾਰ ਤੇ ਚਤਰਾਈ ਇਹ ਮੇਰੀ ਹੈ, ਔਰ ਇਸ ਮੇਰੀ ਚਤਰਾਈ ਤੇ ਹਉਮੈ ਦੇ ਆਸਰੇ ਤੇ ਮੈਂ ਤੇਰੀ ਚੀਜ਼ ਦੇ ਉੱਤੇ ਵੀ ਮੇਰੇ ਦੀ ਮੋਹਰ ਲਾ ਛੱਡਦਾ। ਤਨ ਤੇਰਾ ਦਿੱਤਾ ਹੋਇਆ ਮੈਂ ਕਹਿਣਾ ਮੇਰਾ ਤਨ ਹੈ, ਧਨ ਤੇਰਾ ਦਿੱਤਾ ਹੋਇਆ ਮੈਂ ਕਹਿ ਦੇਣਾ ਮੇਰਾ ਧਨ ਹੈ, ਮਨ ਤੇਰਾ ਦਿੱਤਾ ਹੋਇਆ ਮੈਂ ਕਹਿ ਦੇਣਾ ਮੇਰਾ ਮਨ ਹੈ, ਦਿੱਤੀ ਹੋਈ ਇਹ ਤੇਰੀ ਆਤਮਾ ਮੈਂ ਕਹਿ ਦਿੰਦਾ ਇਹ ਮੇਰੀ ਆਤਮਾ ਹੈ, ਤੇਰਾ ਲੇਕਿਨ ਮੈਂ ਮੇਰੇ ਦੀ ਮੋਹਰ ਲਾ ਬੈਠਾ, ਮੈਂ ਆਪਣਾ ਦਾਵਾ ਜਿਤਾ ਬੈਠਾ। ਔਰ ਤੇਰੀ ਚੀਜ਼ ਦੇ ਉੱਤੇ ਜਿਸ ਦਿਨ ਦਾ ਮੈਂ ਆਪਣਾ ਦਾਵਾ ਕੀਤਾ ਹੈ, ਤੈਥੋਂ ਦੂਰ ਹੋ ਗਿਆ, ਵਿੱਤ ਬਹੁਤ ਵੱਧ ਗਈ ਹੈ, ਨੇੜੇ ਆਉਣ ਵਾਸਤੇ ਇਸ ਮੈਂ ਮੇਰੇ ਦੀ ਮੋਹਰ ਨੂੰ ਹਟਾਉਣਾ ਪਏਗਾ। ਤੋ ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੀ ਦਾ ਇਹ ਕਹਿਣਾ ਸੀ, ਸਭ ਕੁਛ ਦਾਤ ਦੇ ਵਿੱਚ ਮਿਲਿਆ, ਦਾਨ ਦੇ ਵਿੱਚ ਮਿਲਿਆ, ਤਨ ਹੈ, ਮਨ ਹੈ, ਧਨ ਹੈ, ਦਾਤ ਨਾਲ ਨਫ਼ਰਤ ਨਹੀਂ, ਵੱਡਾ ਦਾਤਾ ਤਿਲ ਨਾ ਤਮਾਇਆ, ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਦਾ ਸੁਭਾਅ ਹੈ ਦਾਨ ਦੇਣਾ, ਉਹ ਸਭ ਕੁਛ ਨੂੰ ਦੇ ਰਿਹਾ, ਉਹ ਸੂਰਜ چند تاریاں نو روشنی دے رہا ہے، وہ زمین نو طرح طرح دیا دھاتواں تے ہور انگنت بھنڈارے دے رہا ہے، اس نے منکھی تن دے اندر سواساں دی حرکت پائی، گیان اندرے دیتے، کرم اندرے دیتے، یہ سب کچھ اس دی دین ہے، اس دا سبھاؤ ہے دینا، جو کچھ اس نے دیتا ہے اس دی دین نو ویکھ کے، اس دین نو نشانی جان کے داتے دا چنتن کرنا ہے، یہ بشنو دا نظریہ سی، اگاں چل کے خیال اے پرچلت ہو گیا کہ بشنو بھنڈاری ہے، سنسار نو رزق دین والا ہے، سنسار نو داتا دین والا ہے، دراصل داتا دین والا نہیں، داتے دا گیان کران والا ہے، اور بودھ کران والا ہے کہ داتا او ہے، تے جو کچھ ساڈے کول ہے یہ سب کچھ اس دا دتا ہوا ہے۔ بشنو دی اے گل کریبن کریبن ہر زین دے سمجھ دے چ آئی، اس واسطے ساڈے دیش دے چ بشنو دے بہت مندر بنے اور بشنو دے انیکاں اوتار منے گئے۔ بشنو تو بعد ایک ہور درشٹی کون ساڈے دیش دے چ پرچلت ہویا، او سی برہمے دا۔ گرو نانک دیو جی مہاراج اشارتن انہاں دا ذکر کردے نے، گاوے کو گن وڈیائیا چار، گاوے کو ودیا وکھم بچار۔ برہما بشنو دے نقطہ نگاہ نال سہمت ہوندا نہیں دستا، بڑی بکھڑی ودیا لے کے، بہت باریک پیچیدہ ودیا لے کے انہیں پربھو دے گیت گانے شروع کیتے، چونکہ برہمے کول دماغ ایک دارشنک دا دماغ سی، فلاسفر دا دماغ سی، وہ چھیتی موٹیاں گلاں نال سہمت ہون والا نہیں سی، اس واسطے وہ سنسار دی کھوج دے چل پیا، بھئی پہلے میں یہ ویکھنا ہے سنسار کتھوں ہے، سنسار کیوں ہے، یہ دا مول کی ہے، یہ دا آد کی ہے، یہ دا مد کی ہے، یہ دا انت کی ہے۔ تو سرشٹی دا مول لبن واسطے برہما چل پیا، انہیں اپنی کھوج دوڑائی، بنسپتی دا مول، کیڑے مکوڑیاں دا مول، پشو پنکھیاں دی ہوند، سورج چند تاریاں دی پسری ہوئی روشنی تے انہاں دی ہوند، اور منکھتا دا اتنے گہرے روپ دے چ برہمے نے ادھیان کیتا ہے، کھوج کیتی، جس تو سپشٹ ہوندا ہے کہ اس طرح دی کھوج کرن والا پرتھوی دے تے یہ پہلا ہی منکھ ہے۔ 84 لاکھ جون دا بودھ اس نے دیتا، گرہ نچھتروں دی گردش دا منکھی من لیتے جو کچھ اثر پہ سکتا ہے، پربھاو جو کچھ چنگا تے ماڑا پیندا ہے، اے وچاراں بھی برہمے نے جگت دے سامنے رکھیاں، بعد وچ انہاں وچاراں تو پربھاوت ہو کے جوتش ودیا دا جنم ساڈے دیش دے وچ ہویا، جس نوں اسی آیورویدک طور طریقہ علاج دا دسدے ہاں، آیورویدک جو ویداں دے چوں نکلیا ہویا ڈھنگ ہے، انہیں جڑی بوٹیاں دا بھی بہت گہرا ادھیان کیتا، بیماریاں دی بھی کھوج کیتی، اے کیوں نے، اے کتھوں نے، انہاں دا مول کارن کی ہے، تے انہاں بیماریاں دا انت کس طرح ہوے گا، غرض کے زندگی دے ہر پہلو دی کھوج برہمے نے کیتی۔ صاحب گرو نانک دیو جی مہاراج اشارتن آسا راگ دے شبد دے ذکر بھی کردے نے، نال کٹم ساتھ ورداتا، برہما بھالن سرشٹ گیا، آگے انت نہ پاؤ تانکا، کنس چھید کیا وڈا بھیا۔ تو برہما سرشٹی دی ٹول دے چل پیا، سرشٹی دی بھال دے چل پیا، سنسار کنے بنے ہیں اس دی کھوج دے چل پیا۔ اگاں چل کے ساڈے دیش دے چ اے گل پرچلت ہو گئی کہ برہما سنساری ہے، سنسار دے بنان والا ہے نہیں، سنسار دے بنان والا نہیں ہے، سنسار کنے بنیا یہ دا گیان دین والا ہے، سنسار کنے عالم وجود دے چایا، یہ دی بنتر کی ہے، اور یہ کتھے تک پسرے ہویا ہے، یہ دا بہت کچھ گیان اس نے دیتا، چونکہ سنسار دے گیان دیتے ہی وید کھڑے نے، اس واسطے برہمے نو سنساری کہہ دیتا۔ श्री कृष्ण ने इथे जाके अर्जुन नु कहा, त्रई गुणी वेद विशा नस्त्रई गुणी भवार्जुन, हे अर्जुन। तीन गुणा की गल करते ने, संसार की गल करते ने, तो मेरी गल सुन, जो मैं कह रहा इस नु मन, जो मैं कह रहा उस नाल जुड़ो, क्योंकि वे संसार की गल करते ने। दरअसल संसार भी अपने थां दे उते इतना महान है कि इहदी भी खोज होनी चाहीदी है, और खोज करन दिते ब्रह्मा चलिया, उसका शौक सी, उसकी यह बुक सी। जीवन की बहु पक्षी खोज ब्रह्मे ने की। संगीत का जन्मदाता ब्रह्मा है, कविता का जन्मदाता ब्रह्मा है, आयुर्वेदिक का जन्मदाता ब्रह्मा है, 84 लाख जून का ज्ञान देने वाला ब्रह्मा है। मन दिया हालत नौ ने, रंग नौ ने, सुरा सत ने, जबान दे रस छे ने, इस तरीके की खोज भी ब्रह्मा करता रहा, और बहु पक्षी खोज उसने जगत के सामने रखी। चूंकि दिमाग आप दे कोल दार्शनिक दा सी, फिलोसफर दा सी, आप दियां बारीक गल्लां हर मनुख की समझ विच ना आईयां, इस वास्ते ब्रह्मे की प्रतिष्ठा साडे देश विच कोई बहुत नहीं हो सकी, उहदे कोई बहुते मंदर साडे देश विच नहीं बन सके। जिस तरह कदम कदम उत्ते विष्णु दे मंदर ने, इस तरह के कदम कदम उत्ते ब्रह्मे दे मंदर नहीं ने। कारण की सी, वह दार्शनिक सी, फिलोसफर सी, इतनी गहरी गल करदा सी, गावे को विद्या विखम विचार, इतनी बिखड़ी विद्या अगों रखदा सी, लोगां दी समझ तो परे दी गल सी, संसार दी समझ तो परे दी गल सी। पर परे दी गल इस वास्ते करदा सी कि मनुखां दे अंदर परे जाण दी भुख पैदा कीती जा सके, दूर जाण दी भुख पैदा कीती जा सके। मनुख दा दिमाग जिथे है उथे तक दी ही गल कीती जाए तो मनुख दा दिमाग अगे नहीं जा सकता, अगे बारे नहीं सोचेगा। तो बहुत अगे की गल ब्रह्मा करदा सी, इस वास्ते उसके आले दुआले कोई बहुती मनुखता कठी नहीं हो सकी, उसकी पूजा भी साडे देश विच कोई बहुत वड्डे पद्धर ते नहीं हो सकी, और उसके बहुत सारे मंदिर भी नहीं बन सके। इसका नुकता निगाह जो सी गुरु नानक देव जी महाराज इशारा करते ने, गावे को गुण वडियाईया चार, गावे को विद्या विखम विचार। तीसरा दृष्टिकोण जगत दे सामने रखा है शंकर ने, इन्हां दा नुकता निगाह विष्णु ते ब्रह्मे नालों बिल्कुल न्यारा सी। उन्होंने जिस ढंग दा ज्ञान जगत दे सामने रखा, गुरु नानक देव जी महाराज इशारतन उन्हां दा जिक्र करदे ने, गावे को साज करे तनखे, गावे को जी लै फिर दे। शिव जी दे गाण दा ढंग ए सी, गावे को साज करे तनखे, वी परमात्मा तन दी साजना करके फिर खे कर दिंदा, जीवन बना के फिर ढा दिंदा। मौत ही मौत है समगर जीवन विच, इत्थे सूरज बनदे ने बुझ जांदे ने, इत्थे धरतियां बनदियां ने मिट जांदे ने, इत्थे मौसमे बहार आंदा है खजा आ जांदी है, इत्थे मनुख जमदे ने मर जांदे ने। मौत ही मौत है, अंत ही अंत है। अंत दा दृश्य जगत दे सामने शंकर ने रखिया। कई दफा मुरदियां दी खोपड़ियां दी माला गल विच पा लैंदा सी, सिर्फ इस वास्ते लोगां नूं पता चले कि मनुख दा अंजाम एही है। वो अपने तन उत्ते राख मल लैंदा सी, स्वास मल लैंदा सी, स्वा मल के भ्रमण करदा सी, सिर्फ इस वास्ते कि आखिर तन ने स्वा हो जाना है, राख हो जाना है, मिट्टी हो जाना है, धूड़ हो जाना है। गावे को साज करे तन खे, गावे को जी लै फिर दे। और शिव जी अक्सर अपनी समाधि शमशान घाट ते लांदा सी, उत्थे बैठता सी ताकि मौत चेते रहे। उन्हां दा कहना सी, जिसनू अपना अंत चेते नहीं, वो बेअंत तक नहीं जा सकेगा। बेअंत तक पहुंचण वास्ते मनुख नू अपना अंत दिखाई देना चाहिए। ये तीन दृष्टियां साडे देश विच प्रचलित होंगी। संसार विच फसे हुए रसक मनुखां नू विष्णु दी गल बहुत चंगी लगी, और वह विष्णु दे आले दुआले कठे हो गए। अज भी असी देखते हां कि बहुता व्यापारी तबका किसी हद तक लक्ष्मी नारायण की ही पूजा करता है। संसार तो उपरांत बंदे ने शिव जी दा दामन पकड़िया और उन्होंने शिव जी दी गल बहुत चंगी लगी कि मौत ही मौत है संसार विच, सब कुछ राख हो जांदा है, सब कुछ मिट जांदा है, सब कुछ दा अंत हो जांदा है। गावे को साज करे तनखे, गावे को जी लै फिर दे। इस तरह दे उपराम बंदे जो संसार तो बिल्कुल बेजार सन, वो शिव जी दे आले दुआले इकट्ठे हो गए। अवधूत लोग, संसार तो बैरागी त्यागी मनुख सारे शिव जी दा दामन पकड़ के चलन लगे। संसार दे रस माणन वाले, संसार दे ही रहन वाले ऐसे मनुखा नूं विष्णु बहुत अच्छे लगे। लेकिन ब्रह्मे नाल कोई बहुती मनुखता ने साथ ना जोड़िया, क्योंकि उहदी गल विद्या ते खड़ी सी, ज्ञान ते खड़ी सी, अकल दियां खोजां ते खड़ी सी। इस वास्ते आम साधारण मनुख ब्रह्मा दी पकड़ तो परे रहे। साहिब गुरु नानक देव जी महाराज ने जिहड़ा दृष्टिकोण जगत दे सामने रखिया है, उन्हां दा फरमान है कि एक दृष्टि नाल गल नहीं बनेगी, क्योंकि परमात्मा अनंत गुणा दा मालिक है, अनंत शक्तियां दा मालिक है, अनंत कला दा मालिक है। बहु पक्की जात परमात्मा ते मार नहीं है। इस वास्ते गुरु नानक देव जी महाराज ने प्रथम जिहड़ी पहली गल कीती ओह ते है ए, पहला मरण कबूल जीवन की छड़ आस, हो सबन की रेण का तो आओ हमारे पास। ऐ बंदे पहले तू मौत नू कबूल कर ले, अपना अंत कबूल कर, ताही मैं तेनू बेअंत दे देश ले जा सकांगा। पहला अंत तेनू कबूल होए, प्रथम मौत तेनू कबूल होए, एक नजरिया सामने रख के फिर साहब कहने ने कि परमात्मा निरा काल दा रूप ही नहीं, निरा मौत दा रूप ही नहीं, बल्कि वो ते बहुत वड्डा दाता है, बड़ा दयालु है, और उसने बहुत कुछ दिता है। की कुछ दिता है? मन तन तेरा, धन भी तेरा, तू ठाकुर स्वामी प्रभ मेरा, ये सब कुछ तेरी देन है, तू साडी झोली दे च पाई है, तू ते बहुत वड्डा दाता है, बहुत वड्डा दाता है। पर साहबां दा ऐसा कहना है कि दात दे च बंदा फस ना जाए, किधरे दातां दे च फस के दाते नूं भुल ना जाए, वली नियामत बिरादरां दरबार मिलख खाना है, धन संपदा नूं वेख के, धीआं पुत्रां नूं वेख के, महल माड़ियां नूं वेख के किधरे दाते नूं भुल ना जाए, तो उस नूं अपनी मौत चेते रखनी चाहिए। पर मौत नूं चेते रख के किधरे इतना ही उपराम ना हो जाए कि संसार तो बिल्कुल किनारा कश हो जाए, तो साहब कहिंदे नहीं, अपनी अकल दा भी प्रयोग करे, अपनी बुद्धि दा प्रयोग करे, बुद्धि दे आसरे विच संसार विच रहिंदा होया संसार तो उच्चा होवे। इस वास्ते गुरु नानक ने नारा लाया, अकली साहिब सेवीए अकली पाईए मां, जिंदगी दे हर पहलू विच तू अकल दा प्रयोग कर, पर निरी कोरी अकल दा प्रयोग ना कर। ऐसा ना होवे कि अकल बारीक हुई जाती है, रूह तारीक हुई जाती है। कई दफा मनुख फिलसफे दिया गुंजलदार गल्लां विच ऐसा फसदा है कि जिंदगी दी हकीकत नालों संबंध टुट जांदा है। इस वास्ते साहिब कहिंदे ने इह तिन्न ही गल्लां कठियां तैनू चेते होण, तू ज्ञानी बन, बुद्धिमान बन, आलम बन, लेकिन इलम विच खो ना जावे तैनू मौत चेते होवे। पर मौत चेते होवे किधरे तू इतना उपराम ना हो जावे कि संसार तो किनारा कशी कर लवे, परमात्मा तेनु एक दाते दे रूप दे दिखाई देवे, और जो कुछ तेरे कोल है ए उस दी दित्ती हुई तेनु निशानी प्रतीत होवे, इस निशानी नु वेख के तू दाते दा चिंतन कर सके। गुरु नानक देव जी महाराज दा कथन है कि इस तरह दियां कथनियां संसार दे च बहुत सारियां ने। कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट। एक ओंकार सतनाम करता पुरुख निर्भव निर्वैर अकाल मूरति आजूनी सहम गुर प्रसाद अनंत रूप ते अनंत गुणा दा मालिक साधकां दी दृष्टि च जिस जिस ढंग नाल प्रगट होया साधक लोगां ने उसे उसे ढंग नाल उस परम शक्ति दे गीत गाए उदी उस्तति कीती। चूंकि वो हर पल हर छिन नवा है और अनेका रूप ने इस वास्ते परिपूर्ण परमात्मा दे अनेका नाम पै गए। साहिब फरमान कर देने बलहारे जाऊं जेते तेरे नाम है। किसे नु ऐसा दिखाई दिता कि ओ रमिया होया, जद ऐसा दिखाई दिता तो रसना तो निकलिया राम। जद ऐसा किसे नु प्रतीत होया कि संसार विच रहिंदा होया वो संसार तो परे है तो निरंजन शब्द रसना ते आ गया। जद ए देखिया कि उस दे खेची नहीं कशिश नहीं है, उस दे संसार दी पकड़ उस दे नहीं है, संसार विच रहिंदा होया संसार दी मोह ममता उस दे नहीं, तां सुभावक शब्द निकलिया कृष्ण। जद ऐसा दिसिया कि उते करता है कृत नहीं है तो रसना दे चो निकलिया करतार। जद ऐसा प्रतीत होया उसका कोई आकार ही नहीं है, उसका कोई वजूद ही नहीं है, उते एक परम शक्ति है, तो रसना दे चो सुभावक नाम निकलिया निरंकार। ते जद ऐसा महसूस होया कि उते एक आश्चर्य रूप है, ते जिहड़ा उसके नेड़े जांदा है उसका अंधकार दूर होके उसनू प्रकाश मिलता है, उसनू चानना मिलता है, तां सुभावक शब्द निकलिया वाहे गुरु। इसे तरीके नाल बोली दे आधार ते मजहबां दे आधार ते वख वख बनी हुई संस्कृति दे आधार ते परमात्मा दे वख वख नाम संसार दे प्रगट होए और उहदे वख वख रूप दी चर्चा धर्म ग्रंथां दे च होई। इतनी गल स्पष्ट है कि हर बंदे कुल दृष्टि वख वख है और अपनी दृष्टि दे मुताबक ही मनुख संसार नूं वेखदा है निरंकार नूं वेखदा है। एक तस्वीर देके अगां चलांगे, एक दरखत दे थले पंज सत मनुख विश्राम कर रहे ने दोपहर दे वक्त। उन्हां दे चों एक नृत्यकार है, एक संगीतकार है, एक उदासी संत है, एक नौजवान है जिड़ा हुणे किधरे घरों लड़के आया है, बड़ा दुखी है, बहुत बेचैन है। आराम कर रहे इन्हां मनुखां विचों एक लक्कड़ दा वपारी है। हवा दे तेज झोंके जो दरखत नाल छूंदे ने, दरखत दियां टहनियां झूलदियां ने, जिड़ा नृत्यकार सी वो नृत की दुनिया में खो जाता है। वो कहिंदा है कि मैथों भी ज्यादा ये सुंदर दरख्त नृत कर रहे हैं, इहदी शाखां विच कितनी लचक है, इहदे पत्ते किस ढंग नाल झूम रहे ने। नृत वेख के दरखत दा वो नृतकार बिस्मात दी दुनिया च खो जाता है, उन्हों दरख्त नचदा होया प्रतीत होंदा है। दूसरा संगीतकार है, जद पवन दे तेज झोंके दरख्त नाल स्पर्श करदे ने, शां शां दी आवाज बुलंद होंदी है, वो संगीतकार सरगम दी दुनिया च खो जाता है, सुरां दी दुनिया च खो जाता है, संगीत दी दुनिया च खो जाता है, विस्माद हो जाता है। कहिंदा है सिर्फ मैं ही नहीं गाऊंगा, ये दरख्त भी गाऊंगा, गीत संगीत इहदे विचों भी निकलदा है। नृत्यकार नूं ऐसा प्रतीत होया दरख्त नच रहे है, पर संगीतकार नूं ऐसा प्रतीत होया जैसे पत्ते पत्ते दे चों संगीत दा जन्म हो रहा है। उदासीन महात्मा लेटे होया वो देखदा है दरखत दी तरफ, एक सुक्का पत्ता तेज हवा दे झोंके नाल टुट के जमीन ते आ गिरदा है। अखां दे हंझू आ गए संत दे और कहिंदा एक दिन संसार दे दरख्त नालों मैं इस तरह टुट जावांगा जिवें कि पत्ता टुटे। जिवें हुण पत्ते दा जुड़ना इस दरख्त नाल बड़ा औखा है, तिवें मरे होए मनुख दा मुड़ के कुटुंब संबंधियां नाल संसार नाल जुड़ना बहुत औखा है, बहुत औखा है। होर बैराग दी दुनिया च खो गया, होर संसार तो उपराम हो गया, बई इत्थे ते सारे पत्ते झड़ जांदे ने, इत्थे पत्ते सदीवी दरख्त नाल नहीं रहिंदे, एक एक करके सारियां नूं झड़ना पैणा है। इस वास्ते किसी परम खोज किसी परम देश की अंदर तलब रख के अगम्मी दुनिया विच खो गया ये संत। چوتھا جو لیٹے ہوا ہے آرام کر رہا ہے اس درخت دے تھلے وہ ایک وپاری ہے لکڑ دا. وہ اس سوچاں وچ غلطان ہو گیا کہ اس درخت نو اگر میں خرید لواں یہ عمارتی لکڑ کتنی نکلے گی, اس وچ جلاؤ لکڑ کتنی ہوے گی, اور اس وچ جڑا باقی دا ملبہ ہے شاخاں ادا پولا بن سکے گا کہ نہیں. میں کنے دا اے درخت خریداں, یہ کتنے دا بکے گا, مینو کی کچھ بچے گا درخت نو ویکھ کے وپار دی دنیا وچ کھو کے. پنجواں جو آرام کر رہے ایک نوجوان ہے, ہنے ہنے گھروں لڑ کے آیا, ہوا دے تیز جھونکیاں نال جد شاخاں شاخاں نال ٹکراندیاں نے پتے پتے نال ٹکراندے نے کھڑاک پیدا ہوندا ہے, کہندا ہے جھگڑا تے ایتھے بھی شروع ہے, شاخاں شاخاں نال لڑ رہی نے پتے پتے نال لڑ رہے نے, صرف ساڈے گھر دے وچ ہی لڑائی نہیں ایتھے درخت دے وچ بھی بہت وڈی لڑائی ہے. ہن جیسی جیسی درشٹی ہے منکھ دی ویسی ویسی سرشٹی دکھائی دیندی ہے, درخت اکو ہی ہے پر ساریاں نو وکھ وکھ روپ کر کے پرتیت ہو رہا ہے, سنسار تے اک ہے لیکن نظراں وکھ وکھ ہون کر کے نظارے وکھ وکھ دکھائی دیندے نے. جیسی سرشٹی ہوندی ہے جیسی درشٹی ہوندی ہے ویسی ہی منکھ دی سرشٹی بن جاندی ہے, وکھ وکھ سرشٹی کر کے پرماتما دے انیکاں روپ جگت وچ پرچلت ہوئے. اسلام تے عیسائیت نے اس پریپورن پرماتما نو پتا کر کے آکھے فادر کہندے نے پدر کہندے نے. سمچا اسلام کہندا ہے او جڑی پرم شکتی ہے وہ پدر ہے وہ فادر ہے. دراصل اگر اسی پرماتما نو سنبندھی بنانا چاہیے جیسے کو ہے بھی ساڈا سنبندھی گوڑ بنیادی سنبندھی ہے تے کوئی ساڈے کول پچھے تسی پرماتما نال سنبندھ استھاپن کیتا ہے پر او تھوڑا کہو جیاں دا سنبندھی کون لگدا ہے کی لگدا ہے, جیسے نال چل دے ہوئے منک بارے کوئی پوچھ لے وے کون ہے تے اسی کہہ دئیے سنبندھی ہے, پر ایدے نال سوال دا صحیح میں نے جواب نہیں ملدا. او پوچھ سکدا ہے سنبندھی تے ہے پر کی لگدا ہے, پتر لگدا ہے, متر لگدا ہے, پھرا لگدا ہے, دوست لگدا ہے, آوا کی لگدا ہے, رشتے دا ذکر کرنا پیندا ہے, سنبندھی دا ذکر کرنا پیندا ہے, کیسا سنبندھ ہے سنبندھی چرچا کرنی پیندی ہے. او جو پرم شکتی ہے او جو پرماتما ہے او دے نال سنبندھ جوڑنا ہے, پر اے سنبندھ کیسا ہوئے گا کیونکہ منکھ دی دنیا دے جڑے سنبندھ نے او دے چ ماں ہے باپ ہے پتنی ہے بچے نے براہ نے دوست نے پڑوسی نے بس یہی سنبندھی ہے. اس پریپورن پرماتما نال کیسا سنبندھ جوڑیے تو اسلام کہندے نے پتا دا سنبندھ جوڑو, عیسائیت بھی کہندی ہے فادر ہے, پرارتھنا کرنگے پریر کرنگے عبادت کرنگے وہ پتا دے اگوں جھکنگے اور اس پتا دے کولوں انج یاچنا کرنگے جیسے کہ ایک معصوم بچہ پیو کول منگدا ہے. اسلام عیسائیت دی سمچی عبادت پتا پتر دے آلے دولے گھمدی ہے, ایک پتر پیو دی پوجا کر رہے ہیں, ایک پتر پتا دی پرکرما کر رہے, ایک پتر پتا نو مہان جان کے او دے اگوں یاچنا کر رہے ہے, اے بندگی اے عبادت اس رشتے دے اتے کھڑی ہے. پر ہور تھوڑا جہا اگاں جائیے بھارت دا پرانا سناتن مت اس دا ایک انگ اس پرم شکتی نو پرماتما نو ماں کر کے پوجدا ہے ماتا کر کے پوجدا ہے. جتھے اسلام کہندا ہے او پتا ہے, عیسائیت کہندی ہے وہ فادر ہے وہ باپ ہے, اتھے بھارت دا ایک طبقہ کہندا نہیں وہ ماں ہے. لہذا ماتا ماتا دی چرچا تے گیت چل دے نے, ماتا دے بہت سارے مندر بھی سڈے دیش دے وچ موجود نے جیسے کہ ویشنو دیوی نینا دیوی کالی دیوی سرستی دیوی درگا دیوی اتیادک انت دیویاں سڈے دیش دے وچ اس بھاونا کر کے اجاگر ہوئیاں کہ منکھ نے منیا وہ پرماتما ماتا ہے ماں ہے. تو ماں جان کے پوجا شروع ہوئی, ماں جان کے پرتشٹا شروع ہوئی, اور ماں جان کے بندگی پرکرما عبادت یہ سب کچھ ارچا بندن چل پیا. ایک طبقے نے اس ڈھنگ نال پرماتما نو منیا. اگاں چلیے صوفی سنت جڑے نے پریپورن پرماتما نال جو رشتہ استھاپن کردے نے وہ ہے محبوب تے محبوبا دا. اس واسطے سبے مسلمان صوفی کلام نو پسند نہیں کرتے. متصبی مسلمانہ نے تے صوفیاں نو کسے حد تک قتل بھی کیتا. اورنگزیب نے سرمد نو قتل کیتا. ملتان دے مسلم حکمران نے شمس تبریز دی پٹھی کھل لوا دیتی. قریباً قریباً جتنے بھی صوفی پیدا ہوئے متصبی مسلمانہ دے مار دی شکار ہون دے رہے. جیسے کہ سرمد دی قبر اسی جامع مسجد دے کول ویک لیا, اس نے اورنگزیب نے قتل کر دیتا سی. یہ کھلے خیالان دا مالک. صوفی کلام دے اندر جو رشتہ پرماتما دا ملدا ہے وہ ہے محبوب تے محبوبا دا. کسے تھاں وہ پرماتما نو محبوب بناندے نے, خود محبوبا بندے نے. کسے تھاں پرماتما نو محبوبا سمجھدے نے, خود محبوب بندے نے. اس رشتے دے آلے دوالے انہاں دی بندگی انہاں دی عبادت گھمدی. تھوڑا جہا ہور اگاں چلیے کچھ ہور بھی سنبند ملدے ہیں. بھگت کبیر جی مہاراج نے پریپورن پرماتما نال جو سنبند جوڑے ہے وہ ہے اے کہ میں داس ہاں تو مالک ہے. بھگت لوگ جن بھی ہوئے نے سارے دیش دے قریباً قریباً اپنے آپ نو داس کہندے رہے نے, پرماتما نو مالک کہندے رہے. اسی تیرے زر خرید غلام ہاں. کہو کبیر غلام گھر کا جیوائے پامے مار. جتنے بھی بھگت ہوئے نے سب اپنے آپ نو غلام آکھدے رہے نے, داس آکھدے رہے نے. تو مالک ہیں اسی تیرے غلام. غرض کے انہاں رشتیاں دے آلے دوالے پریپورن پرماتما دا سنبند چلدا رہے. کچھ ایسے بھی بھگت ہوئے جنہاں نے کہہ دیتا تو راجا ہے اسی تیری پرجا. اے پرماتما تو راجا ہے. راجا جان کے اس دی پوجا ہوئی اور نہ کلنک راجا کر کے آکھیا تو نشکلنک راجا ہے, تیرے تے کوئی کلنک نہیں. تو راجا ہے, اسی تیری رئیت ہاں, اسی تیری پرجا ہے. تو بندگی کر دینے عبادت کر دینے اس ڈھنگ نال جیسے کوئی پرجا راجا دے اگوں سجدہ کر رہی ہوگی, بندگی کر رہی ہوگی. کچھ ایسے بھی مہاپرش ہوئے نے جنہوں نے رشتہ جوڑیا بھائی تم گرو ہیں اسی تیرے شش. تم گرو ہے, سمگر سنسار نو چاننا دین والا ہے, پرکاش دین والا ہے, اسی تیرے شش. تو شش جان کے تے انہوں گرو سمجھ کے اے سنبند جوڑیا گیا بندگی دوارا پرستش دوارا. کچھ ایسے بھی نے جنہوں نے سنبند جوڑیا اس پریپورن پرماتما دے نال مترتا دا. تم بھائی سڈا متر ہے, تم سڈا دوست ہے. وکھ وکھ رشتیاں دیتے سمچے سنسار دیچ وکھ وکھ مذہب تے سمپرداواں موجود نے. جیسے کہ میں عرض کر چکے ہاں کہ اسلام تے عیسائیت دا رشتہ پیو پتر دے رشتے تے کھڑا ہے. سناتن مت دے ایک دھڑے دا پرماتما نال رشتہ ماں تے پتر دا رشتہ ہے. صوفیاں دا رشتہ محبوب تے محبوبہ دا رشتہ. اور بھگتاں دا جو بہت تعداد دے ساڈے دیش دے وچ پیدا ہوئے داس تے مالک دا رشتہ ہے. تو مالک ہیں, اسی تیرے غلام ہاں, اسی تیرے داس. انہاں دے چوں میراں بھی ہے جو تھاں تھاں تے اپنے آپ نوں داسی کہندی ہے, غلام کہندی ہے. تو مالک ہیں, مانے چاکر راکھو چاکر راکھو چاکر رکھو جی. یہ گیت میران دا بڑا پرچلت ہے. اے پربھو مینوں چاکر رکھ لے, غلام رکھ لے, داس رکھ لے. تو مالک ہیں, مالک ہیں, میں تیری چاکر. غرض کے سمچا بھگتی جیون داس تے مالک دے رشتے دے آلے دوالے گھمدا ہے. کچھ ایسے بھی نے جو کہندے توں ساڈا متر ہے. चीन का प्रसिद्ध संत लाओत से वो कहिंदा हे ईश्वर जिस धातु तो तू बने है उसे धातु तो मेरा जन्म है फर्क सिर्फ ए है तू पहले है अनादि है मैं बाद दे चा एक कोई धातु एक कोई अंश होने करके तू मेरा वड्डा भरा है मैं छोटा तो भ्राता दे रिश्ते दे आले दुआले लाओत से दी बंदगी घूमती है लाओत से दी इबादत घूमती है वक वक संसार दे भक्ता ने संता ने रिश्ते परिपूर्ण परमात्मा दे नाल वक वक स्थापन कीते ने गुरु ग्रंथ साहिब जी महाराज दी बाणी दा अध्ययन करिए ते साहिब गुरु नानक देव जी महाराज तो पुछिए कि ओ अकाल पुरख थोड़ा की लगदा परमात्मा दे नाल तुसी केड़ा रिश्ता स्थापन कीता है तो बाणी पढ़न तो पता चलता है एक रिश्ता गुरु नानक ने नहीं मनिया बल्कि सारे ही रिश्ते परिपूर्ण परमात्मा दे निरूपण कर दिते ने उन्हां दा फरमान है तू मेरा पिता तू है मेरा माता तू मेरा बंधक तू मेरा भ्राता तू मेरा राखा सबनी थाई तांबो के आ काड़ा जी विज्ञानक तत्व भी साडे सामने अगर किसी बच्चे की मां होवे ते प्यो ना होवे वो एहसास कमतरी का शिकार हो जाता है और उसनू जगत यतीम कहण लग पैंदा प्यो ही कोई नहीं मां है ते जे हुण प्यो होवे ते मां ना होवे ऐसा बच्चा ममता ते प्यार तो वांझा रह जाता है जीवन की परवरिश दे च काफी खामियां रह जांदियां और इस गल नू हुण मनोविज्ञानियां ने मन लिया कि जिस बच्चे नू मां दी ममता नहीं मिली वड्डा होके ये कठोर होवेगा ये सख्त दिल दा होवेगा ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ ਕਿ ਉਸਦੇ ਪੁਰਬਲੇ ਸੰਸਕਾਰ ਕੁਝ ਪਵਿੱਤਰ ਹੋਵਣ ਤੇ ਉਹਦੇ ਅੰਦਰ ਕੋਮਲਤਾ ਬਣੀ ਰਹੇ ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ ਵਰਨਾ ਮਾਂ ਦੀ ਮਮਤਾ ਅਗਰ ਨਹੀਂ ਮਿਲੀ ਪਿਆਰ ਅਗਰ ਨਹੀਂ ਮਿਲਿਆ ਤਾਂ ਬੱਚੇ ਦਾ ਹਿਰਦਾ ਕਠੋਰ ਹੋ ਜਾਏਗਾ ਸਖ਼ਤ ਹੋ ਜਾਏਗਾ ਮਾਂ ਦੀ ਲੋੜ ਹੈ ਪਿਤਾ ਦੀ ਲੋੜ ਹੈ ਹੁਣ ਮਾਂ ਹੋਵੇ ਬਾਪ ਹੋਵੇ ਪਰ ਭਰਾ ਨਾ ਹੋਵੇ ਬੜੀ ਘਾਟ ਮਹਿਸੂਸ ਹੁੰਦੀ ਹੈ ਭਰਾ ਨੂੰ ਤੇ ਆਖਦੇ ਨੇ ਇਹ ਤੇ ਬਾਵਾਂ ਹੈ ਇੱਥੇ ਸਾਡੀਆਂ ਬਾਵਾਂ ਨੇ ਹੁਣ ਮਾਂ ਬਾਪ ਤੇ ਹੋਵੇ ਪਰ ਭਰਾ ਨਾ ਆਵੇ ਤਾਂ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਘਾਟ ਮਹਿਸੂਸ ਹੁੰਦੀ ਹੈ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਘਾਟ ਭਰਾ ਹੋਵੇ ਮਾਂ ਬਾਪ ਵੀ ਹੋਣ ਪਰ ਦੋਸਤ ਨਾ ਹੋਵੇ ਮਿੱਤਰ ਨਾ ਹੋਵੇ ਜਿਹਨੂੰ ਬੰਦਾ ਰਾਜ਼ ਦੀ ਗੱਲ ਦੱਸ ਸਕੇ ਕਿਉਂਕਿ ਕੁਝ ਐਸੇ ਵੀ ਰਾਜ਼ ਹੁੰਦੇ ਨੇ ਵਿਅਕਤੀਗਤ ਜੋ ਬੰਦਾ ਮਾਂ ਨੂੰ ਨਹੀਂ ਦੱਸ ਸਕਦਾ ਪਿਓ ਨੂੰ ਨਹੀਂ ਦੱਸ ਸਕਦਾ ਭਰਾ ਨੂੰ ਵੀ ਨਹੀਂ ਕਹਿ ਸਕਦਾ ਉਹ ਸਿਰਫ ਮਿੱਤਰ ਨੂੰ ਹੀ ਕਹਿ ਸਕਦਾ ਹੈ ਦੋਸਤ ਨੂੰ ਕਹਿ ਸਕਦਾ ਹੈ ਤਾਂ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਉਸ ਪਰਿਪੂਰਨ ਪਰਮਾਤਮਾ ਨੂੰ ਦੋਸਤ ਵੀ ਕਹਿੰਦੇ ਕਿਉਂਕਿ ਜਿਹੜੀ ਗੱਲ ਮੇਰੇ ਅੰਦਰ ਗੁੱਝੀ ਹੈ ਇਹ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਮੈਂ ਤੇਰੇ ਅੱਗੋਂ ਪ੍ਰਗਟ ਕਰਨੀ ਹੈ ਇਸ ਢੰਗ ਨਾਲ ਜੈਸੇ ਕਿ ਇੱਕ ਮਿੱਤਰ ਮਿੱਤਰ ਦੇ ਅੱਗੋਂ ਕਰਦਾ ਹੈ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਚ ਮਿੱਤਰਤਾ ਦਾ ਰਿਸ਼ਤਾ ਵੀ ਮੌਜੂਦ ਹੈ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਸੁਣ ਯਾਰ ਹਮਾਰੇ ਸੱਜਣ ਇੱਕ ਕਰੋਂ ਬੇਨੰਤੀ ਆ ਤਿਸ ਮੋਹਨ ਲਾਲ ਪਿਆਰੇ ਹਉ ਫਿਰੋਂ ਖੋਜੰਤੀ ਸਾਹਿਬ ਉਸ ਪਰਮ ਸ਼ਕਤੀ ਨੂੰ ਯਾਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਤੂੰ ਸਖਾ ਹੈ ਸਾਡਾ ਤੂੰ ਮਿੱਤਰ ਹੈ ਸਾਡਾ ਤੂੰ ਯਾਰ ਹੈ ਸਾਡਾ ਅਸੀਂ ਤੈਥੋਂ ਕੋਈ ਗੱਲ ਛੁਪਾ ਕੇ ਨਹੀਂ ਰੱਖਣੀ ਔਰ ਛੁਪਾ ਕੇ ਰੱਖ ਵੀ ਨਹੀਂ ਸਕਦੇ ਤੇਰੇ ਅੱਗੋਂ ਸਭ ਕੁਝ ਪ੍ਰਗਟ ਕਰ ਦੇਣਾ ਪਰ ਤੂੰ ਨਿਰਾ ਯਾਰ ਨਹੀਂ ਤੂੰ ਤੇ ਭਰਾਤਾ ਵੀ ਹੈ ਜੈਸੇ ਰਣ ਮੇ ਸਖਾ ਬਰਾਤ ਤੂੰ ਸਾਡੀ ਬਾਵਾਂ ਹੈ ਨਿਰੀ ਤੂੰ ਸਾਡੀਆਂ ਬਾਵਾਂ ਹੀ ਨਹੀਂ ਰੱਖਿਆ ਕਰਨ ਵਾਸਤੇ ਬਲਕਿ ਤੂੰ ਪਿਤਾ ਹੈ ਤੇ ਪਿਤਾ ਦੀ ਸੋਚਣੀ ਇਹ ਆਉਂਦੀ ਹੈ ਬੱਚਾ ਅਜ਼ੀਮ ਬਣੇ ਤੂੰ ਸਾਨੂੰ ਮਹਾਨ ਬਣਾਉਣ ਦੀ ਵੀ ਸੋਚਦਾ ਤੂੰ ਨਿਰਾ ਪਿਤਾ ਨਹੀਂ ਤੂੰ ਮਾਂ ਵੀ ਹੈ ਮਮਤਾ ਤੈਥੋਂ ਡੁੱਲ ਡੁੱਲ ਕੇ ਪੈਂਦੀ ਤੇਰਾ ਪਿਆਰ ਸਮਗਰ ਜੀਵਨ ਦੇ ਉੱਤੇ ਬਰਸਦਾ ਤੂੰ ਸਾਰਿਆਂ ਨਾਲ ਪਿਆਰ ਪਾਉਂਦਾ ਅਗਾਂਹ ਚੱਲੀਏ ਸਾਹਿਬ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਬਾਣੀ ਮਹਿਬੂਬ ਤੇ ਮਹਿਬੂਬਾ ਦੇ ਰਿਸ਼ਤੇ ਨੂੰ ਵੀ ਜੁਟਲਾਉਂਦੀ ਨਹੀਂ ਨਜ਼ਰ ਅੰਦਾਜ਼ ਨਹੀਂ ਕਰਦੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਐਸਾ ਸੰਬੰਧ ਵੀ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਨਾਲ ਜੋੜਿਆ ਵਡਹੰਸ ਰਾਗ ਦਾ ਇੱਕ ਸ਼ਬਦ ਮੈਂ ਆਪ ਜੀ ਦੇ ਸਮਕਸ਼ ਭੇਟ ਕਰ ਮੋਹਰੀ ਰੁਣ ਝੁਣ ਲਾਇਆ ਭੈਣੇ ਸਾਵਣ ਆਇਆ ਤੇਰੇ ਮੁੰਦ ਕਟਾਰੇ ਜੇਵੜਾ तिन लोभी लोभ लुभाया तेरे दर्शन विचों खनिए मना तेरे नाम विटों कुर्बानो जा तू तामे मान किया है तुद बिन कहा मेरा मानो चूड़ा भन पलंग सो मुंदे सनबाई सनबाहा एते वेश करेंगे मुंदे सौरा तो अवराहा ना मनियार ना चूड़िया ना से वंगड़िया जो शह कंठ न लगिया जलन से बाहड़िया। इस शब्द देख जिस रिश्ते का जिक्र है उते ओही संबंध मेरे पातशाह स्थापन कर रहे ने जो सूफिया ने ईश्वर दे नाल स्थापन कीता। दरअसल मां बाप होवन भरा भी होवे दोस्त भी होवन पति ना होवे पत्नी ना होवे तो एक बहुत वड्डी घाट परिवार दे महसूस होंगी। ए रिश्ता भी परिपूर्ण परमात्मा दे नाल सतगुरु देव जी महाराज ने जोड़े। फिर गुरबाणी उस परम शक्ति नूं गुरु भी कहिंदी है। गुरु गुरु गुरु कर मन मोर गुरु बिना मैं ना ही होर तू गुरु है आद अंत एक है अवतारा सोई गुरु समझे हो हमारा तू सदा गुरु है असी तेथों प्रेरणा लेने वाले तू समग्र जीवन ज्ञान दान देने वाला है सारे जगत नू चानना देने वाला है। जिथे साहेब गुरु नानक देव जी महाराज गुरु गोबिंद सिंह जी महाराज उस दे नाल गुरु ते शिष्य दा रिश्ता जोड़दे ने उत्थे गुरबाणी उस नूं राजा भी कहिंदी है। को हर समान नहीं राजा ई भूपत सब दिवस चार के झूठे करत दिवाजा। ए परिपूर्ण परमात्मा तेरे समान कोई होर राजा नहीं है तेरे समान कोई होर पिता नहीं है तेरे समान कोई होर मां नहीं है तेरे समान कोई होर मित्र दोस्त नहीं हो सकता तेरे समान कोई होर महान मालिक नहीं हो सकता। सारे जगत दे रिश्ते गुरु नानक देव जी महाराज ने परमात्मा दे निरूपण कीते ने। भाई साहब भाई गुरदास जी का कथन है कि जिन्ने साडे संबंध ने इन्हां संबंधां दे विचों ही परमात्मा की झलक वेखनी है। मां दे अंदर दुल रही ममता नूं परमात्मा की दित्ती हुई ममता समझना है पिता का दिता होया प्यार ऐसा समझना है कि परमात्मा ही ये प्यार दे रहा है ईश्वर ही ये प्यार दे रहा है। मां नूं ठुकरा के पिता का दिल तोड़ के अगर कोई बंदा तीर्थां ते भ्रमण करे दान करे पुन करे भाई साहब भाई गुरदास जी ने इस नूं कोई महानता नहीं दिती। आप कहिंदे ने मां प्यो पर हर सुने वेद भेद न जाने कथा कहानी मां प्यो पर हर करे तीर्थ अठसठ तीर्थ घूमन वाणी। मां दा दिल तोड़ के प्यो दी बेदबी करके अगर कोई बंदा कथा सुनने वास्ते जाए भाई साहब कहिंदे ने कथा दे भेद नूं नहीं समझ सकेगा इह ते भुल गया। इह जो मां तैनूं मिली है इह मां नहीं इह परमात्मा ही मां दे रूप च तैनूं मिले परमात्मा ही ममता लुटा रहा है परमात्मा ही प्यार दे रहा है। अगर परमात्मा ने प्यार देना है ममता करनी है तो किस रूप च करे वो मां दे रूप च कर रहे। परमात्मा ने हमदर्दी जतानी है तो किस रूप दे जतावे वो पिता दे रूप च जतावे वो पिता दे रूप च प्यार दे रहा है। इस वास्ते भाई साहब कह रहे ने कि पिता दा दिल तोड़ के जो तीर्थां ते भ्रमण पिया करता है मां नूं ठोकर मार के जो कथा सुनने की कोशिश पिया करता है भाई साहब कहिंदे ने रब्बी राज नूं ओह नहीं समझ सकेगा। मां प्यो पर हर करे तीरथ अठसठ तीरथ घूमण वाणी ते हुण ऐसा होवे कि माता दे तन दे कपड़े ना हो पिता दे पैरां दी जुत्ती ना होवे ते इह बहुत वड्डा दानी बनिया फिरे। भाई साहब कहिंदे ने मां प्यो पर हर करे दान बेईमान अज्ञान पराणी। मां नूं ठुकरा के प्यो दीआं जरूरतां नूं ठुकरा के जिहड़ा बहुत वड्डा दानी बनन दी कोशिश कर रहा है भाई साहब कहिंदे ने परले दर्जे दा अज्ञानी पुरश है और बेईमान बंदा है। कारण कि इन्हां तमाम रिश्तियां दे चों ही ते परमात्मा दा रिश्ता लभना सी ईश्वर दा रिश्ता लभना सी। इस वास्ते साडे देश दे कोशिश कीती गई कि पहले घर नूं मंदिर बनाया जाए घर मंदिर घर घर अंदर धर्मशाल होवे कीर्तन सदा वसवा। घर नू ही मंदिर बनाना है। तो घर मंदिर तां बन सकता है कि मां दे च परमात्मा दी झलक मिले, पिता दे च परमात्मा दा स्वरूप दिखाई देवे, भरावां दे च अकाल पुरख दी हमदर्दी दिखाई देवे, मित्रां दे च परमात्मा दी नेड़ दिखाई देवे और पत्नी दे च परमात्मा दी पत ते शफकत दिखाई देवे, तां ही घर मंदिर बन सकता है। बड़ी कोशिश की थी साडे देश दे ऋषि मुनियां ने कि जिहड़ी पत्नी है ए पति नूं परमात्मा आखे ते जो पति है ए पत्नी नूं देवी आखे। हुण इक नूं देवी दिखाई देवे ते इक नूं परमात्मा दिखाई देवे, घर ते मंदिर ही बन गया। आखिर मंदिर दे च की हुंदा? देवते हुंदे ने, देवियां हुंदियां ने। पति नूं पत्नी देवी दिखाई देवे और पत्नी नूं पति देवता दिखाई देवे, एक परमात्मा करके बुलावे, एक देवी करके बुलावे, घर मंदिर बन गया। पर जे इस तों उल्ट गल होवे, पति पत्नी नूं भूत दिखाई देवे और पत्नी पति नूं डायन दिखाई देवे, घर ते नरक बन गया। होर केड़े नरक दे जाण, घर ही दुखां दा अखाड़ा बन गया। घर नूं मंदिर बनाउण दी प्राचीन समय तो एक कोशिश सी, परमात्मा पहले घर दे च दिखाई देवे तां ही बाहर दिखाई दे सकेगा। जिन्हूं घर दे च नहीं दिखाई दिता, उन्हूं बाहर किस तरह दिखाई देवेगा? तमाम रिश्तियां दे चों परमात्मा दी झलक वेखनी है। इस तरह दी कोशिश भारत दे ऋषि मुनियां ने कीती और जोर दिता। कुछ रस्ते दे चों भी मनुख लंघदा जा रहा होवे तां राम राम बुला देना, सत श्री अकाल बुला देना, अजनबी नूं हरे कृष्ण बुला देना। राम राम बुलाउण दा मतलब की सी? एक दूजे दे अंदर राम नूं वेखना, एक दूजे दे अंदर सत नूं ते अकाल नूं वेखना। ते जद एक दूजे दे अंदर परमात्मा ही दिखाई दे रहा है ते झूठ किस दे अगों बोलना, धोखा किस नूं देना? बहुत गहरी सभ्यता साडे देश दे च पनपी सी जो पश्चिमी सभ्यता ने किसी हद तक बर्बाद कर दिती। इस वास्ते हुण जे सवेरे दे वक्त दो मनुखां दा मिलाप हो जाए, गुड मॉर्निंग कर छड़ देने, शाम नूं गुड इवनिंग कह देने, गुड नाइट कह देने, पर कौन पुछे? इस दे च कोई धार्मिकता नहीं है, इस दे च कोई रब्बी रस नहीं है, उस दे च कोई हकीकी आनंद नहीं है, इस दे च कोई परमात्मा की झलक नहीं है। हे मनुख, तू उस परम शक्ति नूं अजनबी दे च भी देख, राही दे च भी देख, परिवार दे च भी देख, संसार दे च भी देख, तां ही तू उस परमात्मा नूं हर पहलू दे च देख सकेगा, हर पासियों देख सकेगा। साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज दा एक कथन कि परमात्मा दा एक रूप ने किधरे तेनू मां दे रूप च मिले है, किधरे तेनू पिता दे रूप च मिले है, किधरे तेनू भरावां दे रूप च मिले है, किधरे तेनू मित्रां दे रूप च मिले है, और रस्ते विच कोई अजनबी जा रहा है, ए भी अजनबी नहीं, इहदे अंदर भी राम दी झलक नूं वेखण दी कोशिश कर, इहदे अंदर भी खुदा दी झलक नूं वेखण दी कोशिश कर। इस वास्ते इस्लाम दे अंदर भी रिवाज प्रचलित सी, सलाम अलैकुम, सलाम है, सजदा है, नमस्कार है उस अल्लाह नूं, उस परमात्मा। बहुत कीमती ये गल्लां सन, समें दी धारा ने खो दित्तियां ने, बर्बाद कर दित्तियां ने। इस वास्ते घर दा मंदिर बनना औखा हो गया है, ते जे घर मंदिर नहीं बनिया तां संसार दा मंदिर दिखाई देना बड़ा औखा है, बहुत औखा है। जे घर मंदिर बन गया है तो फिर समुचा संसार भी मंदिर बन जाएगा और समुचे संसार दे अंदर निरंकार दिखाई देगा, अनेकां रूपां दे च, अनेकां कला दे च। साहिब गुरु गोबिंद सिंह जी महाराज का ऐसा ही कहना सी कि समूह ब्रह्मंड दी अनेकता दे चों एक नूं वेखना है और उसे एक नूं अनेकता दे च निरूपण कर देना है। समग्र दृष्टि ऐ मनुख अपने अंदर पैदा कर ताकि परमात्मा दे तमाम रूप सारे रूप तेरे सामने प्रगट हो जान और उस दे हैन भी अनेकां रूप, अनेक रूप तेरे नारायणा, हे नारायण तेरे अनेकां रूप ने, तो बख्शिश कर तेरे सारे रूप साडे सामने प्रगट होवन ताकि तेरे सारे रूपां दी झलक असी वेख सकीए ते सारे रूपां नूं असी सजदा कर सकीए, सारे स्वरूप वेख के असी आनंद माण सकीए।
1: एक ऐसा अछूता विषय मैं स्रोतियां दे सामने रख रहे हैं, जिस ते घट लिखे आ गया, घट बोले आ गया, घट समझे आ गया और घट ही समझाया गया। ए है स्त्री औरत, किसे हद तक पुरुष दी दुनिया च एक वस्तु ही रही है। जिस तरह वस्तुओं दे बकायदा बाजार ने, क्लॉथ मार्केट, फ्रूट मंडी, सब्जी मंडी, लकड़ मंडी, लोहा मंडी, हूबहू सारी दुनिया विच बकायदा स्त्रियां दे बाजार रहे ने और अज भी हैगे ने। जिथे स्त्री बिकदी है उदी असमत बिकदी है, पुरुष खरीददा है। इस दी निगाह विच करीबन करीबन स्त्री वस्तु ही रही है। समय दी तब्दीली नाल भावें कुछ सत्कार आदर सम्मान वधे आवे, लेकिन फिर भी चलो स्त्रियां दे बाजार अज सारे मुल्कां च ना होवन, पर वस्तुआं नूं स्त्री नूं ही अग्गे करके वेचिया जांदा है। किसे हद तक मुगलता हुंदा है, वस्तु वेची जा रही है या स्त्री। कपड़ा है, कार है, मोटरसाइकिल है, गर्ज के कुछ भी वस्तु जो वर्तन दिया ने उन्हां नूं वेचना है स्त्री नूं अग्गे करके, उस दा चित्र अग्गे करके, उसे दा ही बुत अग्गे करके। क्या इस सारियां वस्तुआं केवल स्त्री इस्तेमाल कर दी है? पर नहीं, आकर्षण है पुरुष दे मन ते स्त्री दा, तो स्त्री नू अग्गे करके वस्तु दे प्रति आकर्षण पैदा करो, ताकि खरीदार इस औरत दे राही, इस स्त्री दे राही वस्तु खरीद सके। ऐसा भी दौर लंघे है, पैर दी जुत्ती स्त्री नू आख्या गया, जैसे मनुख समय अनुसार जुत्ती बदलदा रहा है, बदलो इसनू। और ऐसा निजाम काफी लंबे समय तक प्रचलित रहा है। स्त्री हमेशा मनुख दे हथों, पुरुष दे हथों पीड़ित रही है, संताप ग्रस्त रही है। दूर क्यों जाओ? जद रावण दी कैद दे चों सीता नू रिहा करके लेंदा गया है, लंका नू फतेह करके मसला खड़ा हो गया सीता दी अग्न परीक्षा दा। ऐसा भारत दे प्राचीन समय तो एक ख्याल चले आ रहा है कि अग्न ही शोध कर सकती है, अग्न ही हर वस्तु नू पवित्र कर सकती है। जैसे सोने नू अग दे पा के शुद्ध कीता जांदा है, धातुआ सारिया ही अग्न द्वारा शुद्ध कीतिया जांदियां ने। और कुछ पुराने वहमी मनुख ते भांडियां दे भी जितने चिर तक अग ना पा लैन उसकी शुद्धि नहीं मनदे, पवित्रता नहीं मनदे। अग्न ही शुद्ध करेगी। लिहाजा हालात इत्थे तक चले गए, मनुख शुद्ध है विचारां दे तलते, मानसिक तलते, शरीरक तलते, ये शुद्ध है, ये पावन है। इसकी परीक्षा भी अग्नि ही करेगी। तो किन सीता दी अग्नि परीक्षा हुई। वक्त दा अवतारी पुरुष अग्नि परीक्षा विच सीता नु पाउंदा है। लेकिन इस तरह दी अग्नि परीक्षा कदी पुरुष ने नहीं दिती। क्या वह भी मानसिक तल ते पावन है? क्या वो भी शरीरक तल ते पवित्र है? इसकी लोड़ ही नहीं। क्यों? कि हमेशा पुरुष प्रधान